0: पता है, जो नॉर्थ ईस्ट कभी दूर लगता था वो हमारे दिलों के और करीब आ गया है पिछले 12 सालों में, जब से नॉर्थ ईस्ट के नेशनल हाईवे की लंबाई बढ़कर 16,200 किलोमीटर हुई है। सिक्किम और अरुणाचल को पहली बार एयर कनेक्टिविटी मिली है, तब से नॉर्थ ईस्ट से दूरियां घटी हैं।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: ನಿನ್ ಕೂಸು ಅಳ್ಳಿಕತ್ತದ, ಎದಿ ಹಾಲ್ ಕುಡಿಸಿ ಸಮಾಧಾನ ಮಾಡೋ.
3: ಆಶಕ್ಕ, ಈ ಕೂಸಿಗೆ ಈಗ 3 ತಿಂಗಳಾಗ್ಯದ. ಆಕಳ ಹಾಲ್ ಕೊಟ್ರ ಒಲ್ಲಂದ ಹಠ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತದ?
2: ಎಂಥ ತಪ್ಪು ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಿದಿ? ಕೂಸಿಗೆ 6 ತಿಂಗಳ ತನಕ ಎದಿ ಹಾಲ್ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ಬೇಕು, ಆಮೇಲ ಅದ್ರ ಜೊತೆ ಬ್ಯಾರೆ ಆಹಾರನು ಕೊಡು. 2 ವರ್ಷ ತನಕ ಎದಿ ಹಾಲೇ ಕೊಡು, ಅಂದ್ರನೆ ನಿನ್ ಕೂಸು ಗಟ್ಟಿ ಮುಟ್ಟಿರ್ತದ.
4: ತಾಯಿ ಎದೆ ಹಾಲು ಅಮೃತಕ್ಕೆ ಸಮಾನ. 6 ತಿಂಗಳಿನವರೆಗೆ ತಾಯಿ ಹಾಲು ಮಾತ್ರ ಉಣಿಸಿ, ಮಕ್ಕಳನ್ನು ಅಪೌಷ್ಟಿಕತೆಯಿಂದ ರಕ್ಷಿಸಿ. ಸಮತೋಲನ ಆಹಾರ, ಸಮತೋಲನ ಆರೋಗ್ಯ. ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಕಟಣೆ.
5: ಕ್ಷಯ ರೋಗ ಕೇವಲ ರೋಗಿಯನ್ನಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಕುಟುಂಬವನ್ನೇ ನಲುಗಿಸುತ್ತದೆ. ಮಾತ್ರೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಅವರಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಹಸ್ತ ಚಾಚುವವರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಾನವೀಯತೆಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವೇಕೆ ಒಬ್ಬ ರೋಗಿಯ ಮಿತ್ರರಾಗಬಾರದು? ನಿಕ್ಷಯ್ ಮಿತ್ರ ಯೋಜನೆ ಅಡಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿ, ಒಬ್ಬರ ಬದುಕಿಗೆ ಹೊಸ ಚೈತನ್ಯ ನೀಡಿ. ಒಬ್ಬ ರೋಗಿಯನ್ನು ದತ್ತು ಪಡೆಯುವ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ನೀಡಿ ಅವರ ಚೇತರಿಕೆಗೆ ಕಾರಣರಾಗಿ. ನಿಕ್ಷಯ್ ಪೋರ್ಟಲ್ನಲ್ಲಿ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ ನಿಕ್ಷಯ ಮಿತ್ರರಾಗಿ ಬನ್ನಿ, ಕ್ಷಯ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಿಸೋಣ. ಪ್ರಕಟಣೆ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
0: जानते हैं, कुवैत जैसे देश की जीडीपी से करीब 3 गुना पैसा तो हमने सिर्फ अपने देश के छोटे उद्यमियों को दिया है, वो भी गारंटी फ्री, 40 लाख करोड़ से भी अधिक के मुद्रा लोन से.
1: करोड़ों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: पूरा रशिया का जनसंख्या कितना है बताओ? 14 करोड़ जितनी. बहुत बड़ा नंबर है ना? पर बड़ा नंबर तो ये है कि भारत में लगभग इतने ही घरों में लगे हैं नल पिछले 12 सालों में. 16 करोड़ घरों में हर दिन हर मौसम आता है नल से निर्मल जल, जिससे करोड़ों महिलाओं को पानी ढोने से तो मुक्ति मिली ही, साथ गाँव में जल व्यवस्थापन की शक्ति भी मिली.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: ಜಿಲ್ಲೆಯ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿ ವಿಶೇಷ ಸಮಗ್ರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಎಸ್ಐಆರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿದೆ ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕವಿತಾ ಮನ್ನಿಕೇರಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಗೆ ಹೆಸರು ಸೇರಿಸಲು, ತೆಗೆದುಹಾಕಲು ಹಾಗೂ ಪ್ರೊಜಿನಿ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಮಾಡಲು ನಾಳೆ 16 ಮಂಗಳವಾರದವರೆಗೆ ಅವಕಾಶವಿದೆ. ಇದುವರೆಗೆ ಬಾಗಲಕೋಟೆ ಹಾಗೂ ವಿಜಯನಗರ ಜಿಲ್ಲೆಗಳ ವಾರ್ತಾಪತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಬರೆದವರು ಕ್ರಮವಾಗಿ ಪರಶುರಾಮ್ ಪೇಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ಪೂರ್ಣಿಮಾ ದಫ್ತರ್ದಾರ್. ಸುದ್ದಿ ಸಂಯೋಜನೆ ಧಾರವಾಡ ಹಾಗೂ ಬೆಂಗಳೂರು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸುದ್ದಿ ವಿಭಾಗದ ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸುಹಾಸ್ ಆರ್. ಪ್ರಸ್ತುತಿ ಧಾರವಾಡ ಆಕಾಶವಾಣಿಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸುದ್ದಿ ವಿಭಾಗ.
1: ಸಮಯ 6:35:20 ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ಶಿವಮೊಗ್ಗ.
2: जानते हो दोस्तों, जिसे हम सिर्फ चिलचिलाती धूप कहते थे, आज उसी धूप से हम अपनी छतों पर ऊर्जा बना लेते हैं. तभी तो आज लगभग 37 लाख घर पीएम सूर्य घर बने हैं, जिससे देश का बिजली बिल घटा है और आत्मविश्वास बढ़ा है.
3: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के. जानते हो दोस्तों, जिसे हम सिर्फ चिलचिलाती धूप कहते थे, आज उसी धूप से हम अपनी छतों पर ऊर्जा बना लेते हैं. तभी तो आज लगभग 37 लाख घर पीएम सूर्य घर बने हैं, जिससे देश का बिजली बिल घटा है और आत्मविश्वास बढ़ा है.
3: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಭದ್ರಾವತಿ ಶಿವಮೊಗ್ಗ. ಸಮಯ 6:37 ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರ, ಕೆಲವು ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ನಂತರ 6:40 ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ.

0: ಕೃಷಿ ಕೀಟಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗ, ಕೃಷಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ನವಿಲೆ, ಶಿವಮೊಗ್ಗ. ನನ್ನ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 9482475570. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೇನೆ, 9482475570. ಧನ್ಯವಾದಗಳು.
1: ರೈತ ಬಂಧವರೇ, ಇದುವರೆಗೂ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುವ ಕೀಟಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ನಿರ್ವಹಣಾ ಕ್ರಮಗಳ ಕುರಿತು ಕೃಷಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಕೀಟಶಾಸ್ತ್ರ ವಿಭಾಗದ ಸಹಾಯಕ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಲತಾ ಎಂ ಅವರಿಂದ ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಇದೀಗ ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಕೇಳೋಣ.
2: ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026 ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ.
3: ಮೈ ಡಾಕ್ಟರ್ ಉಮೇಶ್ ಚಂದ್ರ ದುಬೆ, ಪ್ರಧಾನ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕೇಂದ್ರೀಯ ಕೃಷಿ ವ್ಯಾಂತಿಕ ಸಂಸ್ಥಾನ. ಹಮಾರೆ ಸಂಸ್ಥಾನ ಕೆ ದ್ವಾರಾ ಹರಿ ಖಾದ ಜೈವಿಕ ಖೇತಿ ಕೆ ಲಿಯೆ ಔರ್ ಉರ್ವರಕ ಸಂತುಲಿತ ಉಪಯೋಗ ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುತ್ ವಿಭಿನ್ನ ಪ್ರಕಾರ ಕಿ ಮಶೀನರಿ ಕಾ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಜಿಸ್ಸೆ ಕಿ ಹಮ್ ಖೇತ್ ಕೋ ಖೇತ್ ಮೇ ಉರ್ವರಕ ಕಾ ಕೈಸೆ ಉಪಯೋಗ ಕರೇ ಉಚಿತ ಸಂಸಾಧನ ಕೆ ದ್ವಾರಾ ಉಚಿತ ಮಶೀನ್ ಕೆ ದ್ವಾರಾ ಯೆ ಹಮಾರೆ ಸಂಸ್ಥಾನ ಕೆ ದ್ವಾರಾ ಜಿಸ್ಸೆ ರೋಟಾವೇಟರ್ ಹೈ ಹರಿ ಖಾದ ಕೋ ಅಗರ್ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ನಾ ಹೈ ಖೇತ್ ಮೇ ತೋ ಹಮೇ ರೋಟಾವೇಟರ್ ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ಸೆ ಉಸ್ಕೋ ಹಮ್ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಔರ್ ವೋ ಖಾದ एक तरीके से ऑर्गेनिक खाद का काम करता है और मिट्टी में बिल्कुल मिल कर करके प्राकृतिक खेती के तरीके वो हमारा फसल उगता है. दूसरा होता है अगर हम बुवाई करना चाहते हैं तो हमारे संस्थान के द्वारा जीरो टिल ड्रिल मशीन का विकास किया गया है. बिना जोते हुए हम अगर एक्स्ट्रा मल्च को अगर खेत में छोड़ देते हैं तो हम बिना जोते हुए उस मशीन के माध्यम से हम सीधे बुवाई कर सकते हैं. तीसरा ये होता है कि हैप्पी सीडर, हैप्पी सीडर का जो बनाया गया है, हैप्पी सीडर से हम एक्स्ट्रा मल्चिंग के साथ साथ में हम एक्स्ट्रा मल्चिंग के साथ साथ हम बुवाई करते हैं. बुवाई के साथ साथ में हमारा जो है जो 50-60% के हमारे जो ऊर्जा होती है उसकी हमारी बचत हो जाती है. इस तरीके से हम ये कहना चाहते हैं कि उचित मशीन के द्वारा हम संस्थान के मशीनों का उपयोग करते हुए प्राकृतिक खेती, हरी खाद के रूप को उपयोग करना चाहते हैं प्राकृतिक खेती के लिए जो उपयोग किया जा सकता है और इस तरीके से हमारे खेत उर्वरक शक्ति बढ़ाए रखे बनाए रखेगी और भविष्य में आप ಖೇತ್ ಕೋ ಲಾಭಕಾರಿ.
2: ಇದುವರೆಗೆ ಕೃಷಿ ಉಳಿಸಿ ಅಭಿಯಾನ 2026 ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದಿರಿ. ಪ್ರಸ್ತುತಿ ಹಾಗೂ ನಿರ್ಮಾಣ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ಎಂ ಸುಧಾಕರ್.
4: ಜಾನತೆ ಹೋ ದೋಸ್ತೋ, ಜಿಸೆ ಹಮ್ ಸಿರ್ಫ್ ಚಿಲ್ ಚಿಲಾತಿ ಧೂಪ್ ಕಹತೆ ಥೆ, ಆಜ್ ಉಸಿ ಧೂಪ್ ಸೆ ಹಮ್ ಅಪನಿ ಛತೋ ಪರ್ ಊರ್ಜಾ ಬನಾ ಲೇತೆ ಹೈ. ತಭಿ ತೋ ಆಜ್ ಲಗ್ಭಗ 37 ಲಾಖ್ ಘರ್ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಬನೆ ಹೈ, जिससे देश का बिजली बिल घटा है और आत्मविश्वास बढ़ा है.
5: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
1: ಈಗ ಒಂದು ಪರಿಸರ ಗೀತೆ.